0: ਦੇ ਮਿਲਾਪ ਦੇ ਉੱਤੇ ਖੁਸ਼ੀ ਜ਼ਾਹਿਰ ਕੀਤੀ ਜਾਏ, ਦੋ ਚਿੰਤਾਵਾਂ ਦੇ ਮਿਲਾਪ ਨੂੰ ਮਿਲਣੀ ਆਖਿਆ ਜਾਏ, ਦੋ ਮੁਸੀਬਤਾਂ ਦੇ ਦੋ ਕਲ ਕਲੇਸ਼ ਦੇ ਮਿਲਾਪ ਨੂੰ ਖੁਸ਼ੀ ਦਾ ਅਖਾੜਾ ਬਣਾਇਆ ਜਾਏ, ਤੇ ਜਿੱਥੇ ਰੋਗ ਹੀ ਖੁਸ਼ੀ ਦਾ ਅਖਾੜਾ ਬਣ ਜਾਏ ਉੱਥੇ ਤੇ ਤੰਦਰੁਸਤ ਹੋਣ ਦੀ ਸੰਭਾਵਨਾ ਹੀ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ। ਜਿੱਥੇ ਕਲ ਕਲੇਸ਼ ਜੀਵਨ ਦਾ ਲਕਸ਼ ਬਣ ਜਾਏ ਉੱਥੇ ਸੁੱਖ ਸ਼ਾਂਤੀ ਦੀ ਤਮੰਨਾ ਇੱਕ ਸੁਪਨਾ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਵਾਕਈ ਸੁਪਨਾ ਹੋ ਗਈ ਹੈ। ਦੇਖਦੇ ਹਾਂ ਬੜੇ ਬੜੇ ਇਤਿਹਾਸਕ ਕੀਮਤੀ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਵੀ ਬੰਦ ਹੁੰਦੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ। ਜਦ ਕੋਈ ਉੱਥੇ ਦਰਸ਼ਨ ਕਰਨ ਲਈ ਨਹੀਂ ਜਾ ਰਿਹਾ, ਕੁਝ ਸੁਣਨ ਲਈ ਨਹੀਂ ਜਾ ਰਿਹਾ, ਕੁਝ ਅੰਦਰ ਭਾਵਨਾ ਔਰ ਉਮੰਗ ਹੀ ਨਹੀਂ, ਬੇਸ਼ਤਰ ਮੰਦਰਾਂ ਦੇ ਦਰਵਾਜ਼ੇ ਅੱਜ ਬੰਦ ਨੇ। ਯੂਰਪ ਵਿੱਚ ਬੜੇ ਬੜੇ ਚਰਚ ਬੰਦ ਹੋ ਚੁੱਕੇ ਨੇ, ਬੇਸ਼ਤਰ ਵੱਡੀਆਂ ਵੱਡੀਆਂ ਗੁਰਦੁਆਰਿਆਂ ਦੀਆਂ ਬਿਲਡਿੰਗਾਂ ਸਤਸੰਗੀਆਂ ਤੋਂ ਖਾਲੀ ਨੇ। ਕਾਰਨ ਰੋਗ ਦਾ ਰੋਗ ਨਾਲ ਮਿਲਣਾ ਹੀ ਖੁਸ਼ੀ ਹੋ ਜਾਏ ਤੇ ਕਿਸਨੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦੀ ਸੁਧ ਲੈਣੀ ਹੈ? ਕੌਣ ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਾਏਗਾ? ਕਿਸਨੇ ਨਮਾਜ਼ ਪੜ੍ਹਨੀ ਹੈ? ਕੌਣ ਜੋ ਹੈ ਚਰਚ ਵਿੱਚ ਜਾਏਗਾ? ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਮਸਤ ਸੰਸਾਰ ਰੋਗੀ ਹੈ। ਖੁਸ਼ੀ ਦੇ ਅਖਾੜੇ, ਆਨੰਦ ਦੇ ਅਖਾੜੇ, ਖੇੜੇ ਦੇ ਅਖਾੜੇ ਸੁਣੇ ਹੁੰਦੇ ਜਾ ਰਹੇ ਨੇ। ਸਮਸਤ ਸੰਸਾਰ ਅੰਧਾ ਹੋ ਗਿਆ, ਅੰਧਾ ਹੋ ਗਿਆ। ਮੰਦਰ ਵਿੱਚ ਜਲਦਾ ਹੋਇਆ ਗੀਤਾ ਦਾ ਚਿਰਾਗ, ਮਸਜਿਦ ਦੇ ਜਲਦੀ ਹੋਈ ਕੁਰਾਨ ਦੀ ਸ਼ਮਾ, ਚਰਚ ਵਿੱਚ ਜਲਦੇ ਹੋਏ ਬਾਈਬਲ ਦੇ ਦੀਪ, ਔਰ ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਦੇ ਨਾਲ ਗੁਰਦੁਆਰਿਆਂ ਦੇ ਧੰਨ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਮਹਾਚਾਨਣ, ਗੁਰੂਆਂ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ, ਭੱਟਾਂ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ, ਭਗਤਾਂ ਦੀ ਬਾਣੀ ਦੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਅਨੰਤ ਫੈਲਿਆ ਹੋਇਆ ਇਹ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਅੰਧਿਆਂ ਦੀ ਦੁਨੀਆਂ 'ਚ ਬੇਮੈਨੀ ਹੋ ਗਈ। ਇੱਕ ਆਲਮ ਤੇ ਇੰਜ ਕਹਿੰਦਾ, ਬੁਝ ਚੁਕੇ ਚਿਰਾਗ ਦਹਿਰੋ ਹਰਮ, ਦਿਲ ਜਲਾਓ ਕਿ ਰੋਸ਼ਨੀ ਕਮ ਹੈ। ਦਰਅਸਲ ਦਹਿਰੋ ਹਰਮ ਦੇ ਚਿਰਾਗ ਬੁਝੇ ਨਹੀਂ, ਪਰ ਅੰਧਿਆਂ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਤੇ ਬੁਝੇ ਹੋਏ ਨੇ। ਅੰਧੇ ਨੇ ਤੇ ਕਹਿ ਦੇਣਾ, ਕਿੱਥੇ ਦੀਵਾ, ਕਿੱਥੇ ਦੀਵਾ, ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ, ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ। ਜਲਦੇ ਹੋਏ ਦੀਵੇ ਵੀ ਬੁਝੇ ਹੋਏ ਨੇ ਅਗਰ ਅੱਖਾਂ ਦੇ ਦੀਵੇ ਬੰਦ ਨੇ, ਅਖਰ ਅੱਖਾਂ ਦੇ ਚਿਰਾਗ ਬੰਦ ਨੇ। ਔਰ ਇਹ ਸ਼ਾਇਰ ਜੋ ਕਹਿ ਰਿਹਾ ਰਮਜ਼ ਵਿੱਚ ਕਹਿ ਰਿਹਾ, ਬੁਝ ਚੁੱਕੇ ਚਿਰਾਗ ਦਹਿਰੋ ਹਰਮ, ਦਿਲ ਜਲਾਓ ਕਿ ਰੋਸ਼ਨੀ ਕਮ ਹੈ। ਇਹਨੂੰ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਬੜੇ ਸ਼ਾਇਰਾਨਾ ਅੰਦਾਜ਼ ਚ, ਬੜੇ ਆਲਮਾਨਾ ਅੰਦਾਜ਼ ਚ, ਔਰ ਬੜੇ ਬਜ਼ੁਰਗਵਾਨਾ ਅੰਦਾਜ਼ ਵਿੱਚ ਮਨੁੱਖ ਦੀ ਇਸ ਕਮਜ਼ੋਰੀ ਨੂੰ ਉਜਾਗਰ ਕਰਕੇ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਦੇ ਨੇ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਇਹ ਤੇਲ ਦੀਵਾ ਕਿਉਂ ਜਲੇ, ਮਨੁੱਖ ਹੈ ਤੇ ਤੂੰ ਦੀਪਕ, ਪਰ ਕਰੀਏ ਕੀ ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ, ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ। ਨਾ ਤੇ ਦੀਪਕ ਹੈ ਲੇਕਿਨ ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ, ਤੂੰ ਸਿਰਫ ਨਾਮ ਹੀ ਦੀਪਕ ਰਹਿ ਗਿਆ, ਹੈ ਤੇ ਅੰਧੇਰਾ, ਹੈ ਤੇ ਅੰਧੇਰਾ, ਅੰਧਕਾਰ ਹੈ। ਬੁਝੇ ਹੋਏ ਦੀਵੇ ਦੇ ਥੱਲੇ ਹੀ ਅੰਧੇਰਾ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ, ਚਾਰੋਂ ਪਾਸੇ ਹੀ ਅੰਧੇਰਾ ਆਉਂਦਾ, ਹਰ ਪਾਸੇ ਹੀ ਅੰਧੇਰਾ ਆਉਂਦਾ। ਬੁਝਿਆ ਹੋਇਆ ਚਿਰਾਗ ਹੈ ਮਨੁੱਖ, ਇਹ ਤੇਲ ਦੀਵਾ ਕਿਉਂ ਜਲੇ। ਸ੍ਰੀ ਰਾਗ ਮੱਲਾ ਪਹਿਲਾ। ਇਸ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਪਾਤਸ਼ਾਹ ਨੇ ਦੋ ਰਹਾਉ ਵਰਣਨ ਕੀਤੇ ਨੇ, ਇਹ ਤੇਲ ਦੀਵਾ ਕਿਉਂ ਜਲੇ। ਰਹਾਉ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਹੈ ਠਹਿਰਾਓ, ਵਿਸ਼ਰਾਮ। ਰਹਾਉ ਦੀ ਪੰਕਤੀ ਗੁਰਬਾਣੀ ਵਿੱਚ ਸ਼ਬਦ ਦਾ ਸਿਰਲੇਖ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਅਨਵਾਨ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਇਸ ਸ਼ਬਦ ਦਾ ਅਨਵਾਨ ਹੈ, ਇਹ ਤੇਲ ਦੀਵਾ ਕਿਉਂ ਜਲੇ। ਪਰ ਇਹ ਐਸਾ ਸ਼ਬਦ ਹੈ ਜਿਹਦੇ ਦੋ ਅਨਵਾਨ ਨੇ। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਵਿੱਚ ਗਾਲਵਨ ਦੋ ਦਰਜਨ ਸ਼ਬਦਾਂ ਤੋਂ ਜ਼ਿਆਦਾ ਹੀ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਵਿੱਚ ਦੋ ਦੋ ਅਨਵਾਨ ਨੇ, ਦੋ ਦੋ ਰਹਾਉ ਨੇ। ਇਸ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਵੀ दो रहा उन्हें। पहला, ए तेल दीवा क्यों जले, है ते मनुख दीपक पर तेल तो बिना है, वट तो बिना है, ते दीवा वट तो बिना है, तेल तो बिना है बुझे होया। दूसरा रहा, ए तेल दीवा क्यों जले, कर चानन साहिब तो मिले। ए तेल है, ए वट है, और तू इस तरह चानन कर। हजारा पदार्थ जो पए ने घर विच, बेशुमार चीजा जो पईया ने, सब दिखाई देन लग पैंदियां। दीवा बुझे होया हजारा च एक भी नहीं दिखाई देंदी। इस वास्ते एक सच्चाई है, अंधेरे तो वड्डा कोई पर्दा नहीं है, बहुत वड्डा पर्दा है। उच्चे उच्चे पहाड़ अंधेरा ढक देंदा, नहीं दिखाई देंदे। वनस्पति बड़े बड़े जंगल बाग बगीचे सब नु अंधेरा ढक देंदा है। उचिया उचिया बिल्डिंगा, ए महल, ए मुनारे अंधेरा सब नु ढक देंदा है। अंधेरे च शहर नहीं दिखाई देंदा, अंधेरे च जंगल नहीं दिखाई देंदे, अंधेरे च बाग बगीचे नहीं दिखाई देंदे, अंधेरे विच ओ पहाड़ नहीं दिखाई देंदे जिन्हां दियां चोटियां आसमान नूं बोसा दे रही हैं, नहीं दिखाई देंदे। अंधेरे तो वड्डा कोई पर्दा नहीं है, कोई पर्दा नहीं है, और रोशनी तो वड्डी कोई बेपर्दगी नहीं है। प्रकाश सब कुछ नूं मुनज़्ज़र आम ते कर देंदा है। ए पहाड़ ने, ए शहर ने, ए वनस्पति है, ए बाग है, ए जंगल ने, ए मनुख ने। अंधेरा हो जाए और एक घर विच कोई 50-60 फर्द बैठे होन, हुण अंधेरे च नहीं दिखाई देगी भैण कौन है ते पत्नी कौन है, मां कौन है ते पिता कौन है। अंधेरा ऐसा है दूजे नूं बर्दाश्त ही नहीं करदा, अंधेरे च अंधेरा ही दिखाई देंदा है, होर कुछ भी नहीं दिखाई देंदा। जद अंधेरा आउंदा है अंधकार दूसरे दी होंद नूं बर्दाश्त ही नहीं करदा। अंधेरा कहिंदा बस मैं। अंधेरे दे सामने हजारां चीजां छुप के रह गईयां। सब तो भयंकर रोग है अंधकार, और अंधकार है अहंकार। अहंकार दे सामने ते निरंकार भी ओले हो जांदा, नहीं दिखाई देंदा, नहीं दिखाई देंदा। बड़ा प्रबल अंधकार। भारत ने बहुत प्राचीन काल तो महसूस किया है मनुख की जिंदगी विच इक्को ही त्योहार हो सकता है, और नहीं, बाकी सब वक्ती ने। इक्को ही त्योहार महान है, केड़ा? दिवाली। दिवाली चानना रोशनी। और मनुख की जिंदगी विच इक्को ही बदकिस्मती है कि अमावस मस्या अंधेरा। दिवाली मस्या दी रात नूं आउंदी है। पूर्णमासी दा चंद्रमा खिड़िया होया, दीवे जलाण दी लोड़ ही की है? दीवियां दी महानता अमावस दी रात जो है बनदी है। मनुख अमावस है, अमावस सज सकदी है, अमावस भी शिंगारमयी हो सकदी है, अमावस भी दुल्हन बन सकदी है, बशर्ते प्रकाश दा राजा आ जाए, प्रकाश दा दुल्हा आ जाए। तो ए अमावस भी शिंगारमयी हो सकती है, प्रकाशमयी हो सकती है, सजी हुई दुल्हन हो सकती है। बार ते मनुख ने ऐसा यतन कीता है अमावस नूं हजारां दीवे जला के रोशनी करन विच, ए सफल हो गया। सब तो वड्डा त्योहार हो गया दिवाली। पर जीवन जो स्वयं मसिया दे च है, जमया मसिया दे च, जीविया मसिया दे च, मरिया भी मसिया दे च। पता नहीं कितनिया दिवालियां भी मनुख व्यर्थ कर चुके हैं। कुछ नहीं प्रेरणा ली, कुछ भी नहीं प्रेरणा ली। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने, ऐ मनुख है ते तू दीवा, पर करिए कि बुझे आया है। बुझे होया है, बुझे होया क्यों है? इतने जल्दे दीवे ने कृष्ण दा दीपक एक दीपक दा ना कृष्ण एक दीपक दा ना राम एक दीपक दा ना गुरु नानक एक दीपक दा ना मोहम्मद साहब एक दीपक दा दीपक दा ना ईसा एक दीपक महात्मा बुद्ध एक दीपक दीपक ने स्वामी महावीर पता नहीं कितने दीपक और एक आम कहावत है कि दीवे नाल दीवा जलाया जा सकता है जलदा या दीपक ही बुझे दीपक नु जलंदा है पर जलदे दीवे सारे नाकारा साबित हो जांदे ने जब दीवे च तेल ही ना होवे ते वट ना होवे की करनगे जलांदे रहने ना बुझे हुए दीवियां नु ए अवतारी पुरुष उन्हां दी रोशनी इन्हां नु रोशन नहीं कर सकी क्योंकि दीवियां च तेल नहीं सी वट नहीं सी हर अवतार किसे हद तक नाकाम होके जगत तो गया धन गुरु गोविंद सिंह जी महाराज कहते ने धर्म चलावन संत उबारन दुष्ट सबन को मूल उपाड़न मनुख दे अंदर जड़ी दुष्टपना बिरतियां ने इन्हां सारियां दी मैं जड़ां पुटनियां ने सारा अंधकार नाश करना कवि तुलसी भी कहते ने जब जब होए धर्म की हानि बाढ़े असुर अधम अभमाने तब तब विवद धर प्रभु शरीरा अरे कृपा निध सज्जन पीरा जद जद अधर्म दी हानि आउंदी है कोई महान धर्म दा दीपक आ जांदा है इना बुझे होया दीवियां नु जलाण वास्ते पर धर्म दी हानि ते हो रही है और रोज रोज ए हान वद्दा जा रहे लाभ ते कोई नहीं है ठीक है तुलसी दी शरदा ऐसा दसम ग्रंथ दे च भी है जब जब होए अरिष्ट अपारा तब तब देहे धरत अवतारा जद घोर मस्या दी रात हो जाए आउंदे ने अवतार पूर्णमासी दा चंद्रमा बन के आउंदे ने पर कीता की जाए जिंदगी दी अमावस जिस नाल मनुख सहमत हो गया अंधेरे दे जीवना जिसले ही जन्मदिन बन जाए अंधेरे ले जीवना जिसले ही नचना ते टपना बन जाए ऐसा बुझे होया दीवा फिर फिकर नहीं कर सकदा मेरे विच तेल नहीं है वट नहीं है ऐसे दीवियां ने कई दफा इना जलदे दीवियां ते इल्जाम लाया है मैं देख के हैरान हां एक दीवे नु ते कह दिता ए घर दे च क्यों जल रहा है ए 14 साल बनवास निकले जंगल दे एक दीवा ते जेल दी तंग तारीक कोठड़ी दे च जलेया श्री कृष्ण दा जन्म जेल दी तंग तारीक कोठड़ी दे च होया एक जलदे चिराग नु बाबर ने अपनी जेल दे च पा दिता एक जलदे हुए दीवे नु प्रकाशमई दीपक नु वक्त दी हकूमत ने तत्ती तवी ते बिठा दिता एक जलदे हुए चिराग नु चांदनी चौंक दे च फूका मार के बुझाण दी कोशिश कीती गई बुझाओ बुझाओ पर कौन दसे ए दीवे ओ ने ए दीपक ओ ने जिस दिच तेल स्वयं परमात्मा बने आया है जिस दिच वट स्वयं ईश्वर बने आया है फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा कब बुझे जिसे रोशन खुदा करे वो किस तरह बुझेगी वो किवें बुझेगा लेकिन इतना ते कहा जा सकता है वो किवें जल सकेगा जिथे तेल नहीं है वट नहीं है जलदा होया दीपक ते नहीं बुझेगा पर बुझे होया दीपक नहीं जल सकेगा अगर तेल नहीं है वट नहीं है तो तेल की हो सकता है वो वट की है बाती की है तो धन गुरु नानक देव जी महाराज पावन पवित्र वाक विच इन फरमान कर देने पोथी पुराण कमाइए भव वट्टी इत तन लाइए सच बूझन आण जलाइए ए तेल दीवा इउ जले कर चानन साहिब तौ मिले जितने जगत दे धार्मिक ग्रंथ ने گل من لے اے مسلمان، قرآن دی گل من لے۔ گھر وچ قرآن ہے پر مسلمان قرآن تو بنا جی رہے۔ گھر گھر وچ گیتا دیاں پوتھیاں ہو سکدیاں نے، گیتا دا پاٹھ ہو سکدا ہے، پر ہندو گیتا تو بنا جی رہے۔ گربانی ہوندے ہویاں سکھ گربانی تو بنا جی رہے، اس دا ویوہار دستا ہے، اس دا آچار دستا ہے، تے دے ویوہار دتے گربانی دی مور نہیں ہے، اس دے آچار دتے گربانی تصدیق نہیں کر دی۔ اتنا عیسائی جگت پر بائبل تو بنا جی رہے، اتنا مہان اے بودھ جگت پر دھم پدو بنا جی رہے، اے جین مہاویر دے سمے سار تو بنا جی رہے نے۔ اتنے چراغ اے روشنی تو بنا کیوں جی رہے نے؟ وٹ نہیں ہے، تیل نہیں ہے۔ دھرم گرنتھ جو کہندے نے انہاں نو مننا مننا، ایک ایک اکھر نو کھڑے متھے من لینا۔ مننے گا منک تائیں جے کم سے کم اتنا او سمجھے کہ میتھوں اے اگے۔ اگر کرشن میرے تو پچھے کھڑے نے تو مینو انہاں دی کوئی گل سنن دی لوڑ نہیں، انہاں تو تے میں ہی اگے کھڑا۔ جے گرو نانک میتھوں پچھے ہی نے، میرے اگے نہیں نے، تو میں کیوں انہاں دی گل منا۔ میں دیکھدا ہاں منک نے راجنیتکاں نو وی اگے رکھیا ہے، انہاں دی گل وی من لے دے نے۔ منک نے پروار نو وی اگے رکھیا ہے، پتنی دی گل وی من لے دے نے، اور پتنی پتی دی گل من لے دی ہے، پرا پرا دی گل من لے دے۔ انج کہہ لو منک نے پروار اگے رکھیا ہے، راجنیتک لوگاں نو وی اگے رکھیا ہے۔ منک دی جیون بھر دی چیشٹا تے ایہی ہے، ہر اوتار نو اپنے پیچھے ہی کھڑا کرو، جس پاسے اسی چل رہے ہیں اس پاسے چلن۔ جد کے اوتار کہیں دینے جس پاسے اسی چل رہے ہیں ادھر چلو، گر سکھ میت چلو گر چالی، جو گر کہے سوئی بھل مانو، ہر ہر کتھا نرالی۔ اگر اوتار منک دے پیچھے چلن لگ پے تو پھر اوتار اوتار نہیں ہے، اگر منک منک دے پیچھے چلن لگ پے تو منک منک نہیں ہے، تے دیوتا ہے، تے فرشتہ ہے، تے مہان ہو گیا۔ لیکن دیکھن دے چایا ہے پتنی پتی دے پیچھے چل سکتا ہے، پتی پتنی دے پیچھے چل سکتی ہے، پھر پھرا دے پیچھے چل سکتا ہے، سنسار راج نیتک دے پیچھے چل سکتا ہے، منک اوتار دے پیچھے نہیں چل سکتا۔ جدکہ اوتاراں دی کوشش ہے ساڈی آواز دی سید، چلے آؤ پہنچ جاؤ گے گھر تک۔ تو صاحب کہندے نے دھرم گرنتھاں نو من لینا، تے من کے انہاں نو ہردے وچ دھارن کر کے انہاں دا پاٹھ پٹھن روز مرہ کرنا، اے تیل پانا ہے دیوے وچ۔ بھو وٹی ات تن لائیے، بھاونا دی وٹ پیار دی باتی لا۔ جسنو روز روز یاد کریے پاٹھ دے راہیں بانی دے راہیں، آخر یاد ایک دن تے پیار بنے گی۔ یاد ہی پیار بن دی ہے، اس دے تے میں ادارن دینا ہونا، جیسے کھادا ہویا بھوجن ایک دن خون بندا ہے، بار بار کیتی ہوئی یاد ایک دن پیار بن جاندی۔ روز روز دا پاٹھ، روز روز دی اے دھرم گرنتھاں دی کمائی ایک دن پیار بن جاندی ہے۔ تو پاٹھ کرنا دھرم گرنتھاں دی، اس رچنا نو اس بانی نو مننا تے جپ کرنا، اے تیل پانا ہے۔ پڑھنا تے جپن وچ تھوڑا جہا انتر ہے۔ میں پڑھنا ہے اس واسطے مینوں یاد ہووے، میں پڑھنا ہے اس واسطے کہ مینو اس دے ارتھ بودھ آ جان، میں پڑھنا ہے اس واسطے کہ مینو پتا چل جائے کس اوتار کس بھگت دا اے بول ہے، پر میں جپنا ہے اس واسطے جپنا ہے कि मैं शब्द दा रूप हो जावां, इस बाणी दा रूप हो जावां। जपन लगया बाणी दा वाक दा कंठ होना बड़ा लाजमी है, क्योंकि उथे जपना उसनू कहंदे ने कि जबान उचारण करे ते फिर मन सुने, पढ़ना उसनू कहंदे ने मैं सामने देख रहा ध्यान बाहर है, पर जपना उसनू कहंदे ने हुण ध्यान अंतर्मुखी है, हुण सुनना आरंभ हो गया। मैं पढ़ना इस वास्ते बाणी दी समझ पै जाए, मैं जपना है इस वास्ते कि मैं बाणी दा रूप हो जावां, प्रकाशमयी हो जावां। पोथी पुराण कवाइए, सच बूझण आण जलाइए, ते तेल दीवान साहेब ले मिले। जैसे तो भावना दी बाती पाएगा, प्यार दी पाती पाएगा, और धर्म ग्रंथा दे पाठ पठन दा तेल पाएगा, यकीन जानो जिस भी अवतार दी शमा तेरे नाल छो गई तू रोशन हो जाएगा, प्रकाशमयी हो जाएगा। सारे रोग भज जाणगे, अंधेरा ही रोग है, अंधेरे दे नाश होंदिया होया सारा स्वप्न उजागर हो जाएगा, सारी दौलत तेरे सामने आ जाएगी। पर अंधेरे दे होंदिया होया सारा स्वप्न डक जाएगा, सारी दौलत ते पर्दा पै जाएगा, सारे सुखां ते पर्दा पै जाएगा, सारे आनंद ते पर्दा पै जाएगा, और अंधेरा रोग दी तरह, भयंकर भटकना दी तरह, ठोकरां दी तरह तेरे सामने आ जाएगा। धन गुरु नानक देव जी महाराज इसी चानने दी औषधि समस्त संसार विच वंडदे रहे और कहिंदे रहे अंधेरा रोग है, अंधेरा रोग है, रोशनी औषधि है, ज्ञान औषधि है। इस वास्ते हर बशर दी रसना तो निकलिया बाबा वैद रोगियां दा, बाबा वैद रोगियां दा। साहिब कहिंदे दर्द होवे दुख रहे शरीर, ऐसा दारू लगे ना वेर। संसार दे इतनियां औषधियां मौजूद ने, पर दुख मौजूद ने, रोग मौजूद ने, कारण औषधि एक रोग नू दवांदी है, दूसरे नू पैदा कर दी है, दूसरे नू दवांदी है, तीसरे नू पैदा कर दी है। इस सच्चाई नू उन डॉक्टर वैद कबूल करन लग पे ने, ठीक है जिस रोग दी पीड़ा हो रही है उस रोग नू दबा दिता, और जितनी मिकदार दे पीड़ा एक रोग दबदा है इतनी मिकदार दे दूसरा रोग पैदा होता है, उसकी पैदाइश होती है। तो सारा जीवन रोग विच व्यतीत हो जाता है। धन गुरु नानक देव जी महाराज कहते ने एक ऐसा दारू भी है, ऐसा दारू लोड़ लो जित वंजे रोगां घाण, ये रोगां दा सारा घाण ही खत्म हो जाता है। जन्म जीवन ते मरण ते नहीं मिट जांदे ने, यही रोगां दा खान है, यही रोगां दा इकट्ठ है, और ये सारे दे सारे नाश हो सकदे ने आत्म प्रकाश नाल, आत्म चिंतन दे नाल। सारा अंधकार दा रोग खत्म हो सकदा है, और जिंदगी एक महान दिवाली बन सकदी है, प्रकाशमयी हो सकदी है।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.